0: ಪಾಬೂ ಹಡಬೂ ರಾಮದೇವ್ ಮಾಂಗಳಿಯ ಮೇಹ, ಪಾಬೂ ಹಡಬೂ ರಾಮದೇವ್ ಮಾಂಗಳಿಯ ಮೇಹ, ಪಾಂಚೂ ಪೀರ್ ಪದಾರಜ್ಯೋ ಗೋಗಾ ಜೀ ಜೇಹ. ಬಹುತ್ ಹೀ ಮಧುರ ಸಿ ಬಾಬಾ ರೀ ಲೋಕ ರಚನಾ ಆಪಾಂ ಸುಣೀ. ಓರ್ ಆಜ ಬಾಬಾ ರೋ ಜನ್ಮ ದಿವಸ ಪೂರೇ ದೇಶ ಹೈ ಜಗೋ ಮನಾವಣ ಲಾಗ ರೇ ಹೈ. ತೋ ಆಪಾಂ ಏಕ ಬಾರ ಉಜ್ಜೂ ಆಹೀ ಕಾಮನಾ ಕರಾಂಗೇ ಬಾಬಾ ರೀ ಆ ಬೀಜ ಹೈ ಸಗಲಾਂ ರೇ ಜೀವನ ಮಾಇನ ಉಜಾಸ ಲೇ ರಾವೇ. ಪಣ ಅಬಾರ ದೇಖೋ ಘಡೀ ಇಸಾರೋ ಕರಣ ಲಾಗ ರೀ ಹೈ ಕಿ ಆಜ ಕೇ ಗ್ರಾಮ ಭಾರತೀ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೋ ಟೇ ಮಠೈ ಪೂರ ಹೋಣ ಲಾಗ ರೇ ಹೈ. ತೋ ಭಾಯಿ ಲೋಗಾ ಆಜ ಕೇ ಗ್ರಾಮ ಭಾರತೀ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸು ಥೇ ಥಾಂಗಾ ಭಾಯಿ ಪ್ರಭು ದಯಾ ಭಗವಾನ ಸೀಖ ದಿ ರಹೋ. ಆಗಲಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕಾ ಮಾಇನ ಉಜ್ಜೂ ಮಿಲ್ಸ್ಯಾ. ರಾಮ ರಾಮ ಸಾ ರಾಮ ರಾಮ.
1: ग्राम भारती कार्यक्रम के प्रायोजक थे सरसों अनुसंधान निदेशालय सेवर भरतपुर. सुने सुनाए,
2: पीत कांति लाए,
1: उन्नत तकनीकें अपनाएं,
2: सरसों का उत्पादन बढ़ाएं.
1: सुनो किसानों, चाहे खेत हो बेकार,
2: सरसों उपजे शानदार.
1: सरसों खेती का उपचार
2: बढ़ाने, सरसों की पैदावार,
1: खेत पौधे और बीजोपचार.
2: सुनते रहो ये कार्यक्रम,
1: अपना कर उन्नत तकनीकें, बढ़ाओ सरसों का व्यापार.
2: तब जो आए पीत कांति, होगा हम सबका उद्धार
1: और प्रदेश की खुशहाली का
2: तब होगा सपना साकार.